0: ഗീതയും ജീപ്പിൽ അയാളോടൊപ്പം പലയിടത്തും യാത്ര ചെയ്യുന്നു.
1: उस दिन का गाना खराब था क्या?
2: उस दिन तो ऐसे अच्छा गा दिया था. रोज रोज तो